नमस्कार, 105.4 MHz-ांचेर आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेल्यान आमी उलयतात. तेच बराबर 1278 KHz-ांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजे. आयज बार आयतार, भारतीय सौर दीस 21 आषाढ, शके 1948 म्हळ्यारच 12 जुलय 2026. आता सकाळ

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्हाला घेतात आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. अंकुपनू एफ एम रेनबो सेवेन बरोबर सर्वरांच्या ऐकात दिल्ली केंद्रावल्यान सक्षोपी जावपी हिंदीतल्यान खबरो. तुम्हाला घेतात 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. दर दिसा घेऊन येतात तुमच्या खात्यात एक वर्ष कार्यवेळी खूपशे असे संगीत, खूपशी अशी माहिती. एफ एम रेनबो

सकाळचे बरोबर 6:05 आणि 47 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. अंकप्यानो FM रेनबो

7 तारीख वर्षा कार्यावळींचा आस्वाद घेऊच्या पहिली घेऊया एक नजर आमच्या FM रेनबो 7 वितरापी कार्यावळींच्या रूपरेषेचेर. FM रेनबो 7 बरोबर सर्वर जाऊन 10 मिनिटांच्या ऐकात भक्तिगीताची कार्यावळ पुष्पांजली, तर उपरांत सर्वर जाऊन 32 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां ऐकूंक मेळटले. पंडित रवी शंकर हांचे सतार वादन, तांणी आपल्या सतार वादनांतल्यान सादर केलो राग मिया की मल्हार. सकाळच्या 7 वर जाऊन 10 मिनिटांची रायकात नमस्कार गोवा ही कार्यवळ आणि ह्या कार्यवळी मजगती 7 वर जाऊन 25 मिनिटां ते 7 वर जाऊन 30 मिनिटां मेरेन ऐकात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. उपरांत सकाळच्या 8 वर जाऊन 15 मिनिटांचेर आस्वाद घ्यात कांतारांच्या कार्यवळीचो आणि ह्या कार्यवळी मजगती 8 वर जाऊन 40 मिनिटां ते 8 वर जाऊन 50 मिनिटां मेरेन तुमकां ऐकूंक मेळटल्यो कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो. सदाबहार ही हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ ऐकात सकाळच्या 9 वरांचेर, तर उपरांत सकाळच्या 10 वर जाऊन 10 मिनिटां सावन तुमकां ऐकूंक मेळटली मराठी गीतांची कार्यावळ. दनपारच्या 12 वर जाऊन 10 मिनिटांचेर चित्ररंजन ही कार्यावळ जाल्या उपरांत ऐकूपेनो 1 वर जाऊन 5 मिनिटांचेर ऐकात कांतारांची कार्यावळ. दनपारच्या 2 वरांचेर आसतली नाट्यगीतां, तर 2 वर जाऊन 30 मिनिटां सावन सुरवात जातली पाश्चिमी संगीताच्या कार्यावळीक. सुरवातेक ऐकात ज्यूक बॉक्स आनी उपरांत 3 वरांचेर ऐकात प्रायोजित कार्यावळ स्पायस. दनपारच्या 3 वर जाऊन 10 मिनिटांचेर कंट्री म्युझिक ही कार्यावळ जाल्या उपरांत सांजेच्या 4 वर जाऊन 5 मिनिटांचेर आस्वाद घ्यात आरजेस चॉईस ह्या कार्यावळीचो. 5 वर जाऊन 10 मिनिटांचेर पॉप टायम ही कार्यावळ जाल्या उपरांत 5 वर जाऊन 30 मिनिटां सावन परतून एक फावट तुमकां ऐकूंक मेळटल्यो तरेकवारच्यो कोंकणी मराठी हिंदी कार्यावळी. सुरवातेक 5 वर जाऊन 35 मिनिटांचेर आस्वाद घ्यात भावगीतांचो आनी उपरांत सांजेच्या 6 वर जाऊन 5 मिनिटां सावन तुमकां ऐकूंक मेळटली कार्यावळ रेनबो सांज. ह्या कार्यावळी मजगती 6 वर जाऊन 30 मिनिटां ते 6 वर जाऊन 35 मिनिटां आस्वाद घ्यात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरांचो आनी उपरांत भाऊचे बलकांव ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली सांजेच्या 7 वर जाऊन 10 मिनिटां सावन. ह्या कार्यावळी मजगती 7 वर जाऊन 20 मिनिटां ते 7 वर जाऊन 30 मिनिटां मेरेन आस्वाद घ्यात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरांचो आनी उपरांत सांजेच्या 8 वरांचेर आज ऐकात हॅलो गोंयकारां ही कार्यावळ. परतून एक फावट रातच्या 9 वर जाऊन 15 मिनिटां सावन तुमकां ऐकूंक मेळटल्यो पाश्चिमी संगीताच्यो कार्यावळी. सुरवातेक ऐकात संडे ऑन द रॉक्स आनी उपरांत तुमच्या आवडीच्या गीतांचेर आधारीत फोन इन कार्यावळ आसतली रातच्या 10 वर जाऊन 5 मिनिटांचेर. सॉफ्ट रॉक ही कार्यावळ आसतली 11 वर जाऊन 10 मिनिटांचेर आनी उपरांत बरोबर रातच्या 12 वर जाऊन 5 मिनिटांचेर आमी आमच्या FM रेनबो 7 तुमचो निरोप घेतली. तर ही आशिल्ली रूपरेषा आमच्या FM रेनबो 7 वितरपी तारीख वर्षा कार्यक्रमांची. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो. मेगाहर्ट्सांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा. ऐकूप्यानो FM रेनबो 7 दर दिसा आमी तुमच्या खाती घेऊन येतात तरेकवारच्यो कार्यावळी आणि ह्या खिणाक. म्हणजेच काही खिणातच FM रेनबो 7 तुमच्या खातीर आमी घेऊन येतात भक्तिगीतांनी सुरांनी सजिल्ली कार्यावळ पुष्पांजली. ऐकात 105.4 MHz FM रेनबो.

105.4 मेगाहर्ट्स तुम्ही घेतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. सकाळची बरोबर 6:10 आणि 7 सेकंद जातात. आयुपनो ह्या खेळाक आयचो हो दीस आणि आयची ही सकाळ सुरुवात करताना चलात आर्गा देऊया आमच्या देवाक आमच्या परमेश्वराक आणि सुरू करूया हो दीस आणि देवाक आर्गा दितना. सगळ्यां पयले सुवातेर नमन करुया बाप्पा गणपतीक आणि मागुया की आयचो हो दीस खंयच्याच विघ्नाशिवाय मुखार सरचो. आणि ऐकूया कार्यावळीत पयले सुवातेर गुलशन कुमार आणि गायिल्ली श्री गणेश वंदना.

आयकुप्यानो, श्री गणेश वंदनेंतल्यान देवा गणपतीक देवा गणरायाक नमन केला उपरांत चलात आस्वाद घेयात तरेकवार अशा भक्तिगीतांचो. आस्वाद घेवया आमच्या भक्तीचो आणि हीच भक्ती अर्पित करूया देवाच्या पायांकडे ऐकून तरेकवार अशी भक्तिगीतां. आणि ह्या भक्तिगीतांच्या वळेरेक सुरुवात करताना ऐकूया उपेंद्र भट हाणी गायिल्ले हे भक्तिगीत वत्स्या वत्स्या पंढरी. दर्शन घेत मनातल्यान देवा विठ्ठलाचे गायताची स्तुती ऐकूया हे भक्तिगीत 105.4 MHz.

अगव्यानो, सकाळचे 11:15 आणि 28 सेकंद जातात. तुम्ही आस्वाद घेता तारीखवरच्या भक्तिगीतांच्या कार्यवळीचो. भक्तांनी अगव्यानो आपली भक्ती करीत अर्पित देवाच्या पायंकडे आस्वाद घेतात आम्ही सगळेच सुंदर अशा ह्या भक्तिगीतांचो पुष्पांजली ह्या कार्यमितल्यान. आपली भक्ती आपले समर्पण देवाच्या पायाचेर अर्पित करीत चलात मुखावले सुवातेर तुमकां आयकूंक दिता लता मंगेशकर हाणें गायिल्लें.

कृपेनो करुणावान देव भुरग्यांच्या हाकेक धावून वचपी, ताजी दुकां पुसपी, ताज्या त्रासांतल्यान तो वतना, ताजो हात धरून ताज्या वांगडा चलपी असो आमचो देव, असो आमचो परमेश्वर. म्हणटकच आमच्या देवाच्या पांयकडे अर्पित करीत ही भक्ती, आमची सेवा. चला देवाची सेवा अशीच करीत. ऐकूया उषा आमोणकर हाणें गायिल्लें हें भक्तिगीत, जय जय गणेश देवा.

प्रेम, दया, क्षमा आणि मायेचे हे आमचे भंडार जावन आसा आमच्या देवाच्या पांयकडे. आणि म्हणूनच आयकप्यानो दर दिसा आपली पूजा भक्ती देवाक अर्पित करीत चलात. भक्तिगीतांच्या ह्या कार्यमेंत मुखाल सुवातेर आयकुया क्लेमेंट डिकोन्ना आणि डॅबी गोमेस हाणें गायिल्लें हें भक्तिगीत जेसू मुझ्या देवा.

अगपनो देश मेरे ह्या देशभक्ती गीता सांगतकच वेळ झालो असा. पुष्पांजली या भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्या करावीतल्या तुमचं निरोप घेऊपाचो. ऐकत राहत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो आकाशवाणी पणजी केंद्राची ही FM रेनबो सेवा.

सकाळच्या बरोबर सवर जाऊन 30 मिनटं आणि 2 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा आणि FM रेनबो सेवेत. ह्या खिणाक आस्वाद घेऊया ह्या वराच्या मुखेल खबरांचा.

નમસ્કાર, અવક્ષતા યુએસએ કાય મુખ્ય ખબરો. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहमदाबाद नगरपालिके 405 कोटी मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करून बुनियादी फातर बसयतले. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लीच्या पुसा कॅम्पसांत जावपी पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यावळींत वांटो घेतले. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री दोतोर मोहन यादव आज लाडली बहना येवजणेचो 38वा म्हयनाळो हप्तो भिंड जिल्ह्यांतल्या लहरांत राज्य पावण्यावेल्या कार्यावळींत थेट हस्तांतरण वरवीं 1.25 कोटी वयर बायलांच्या बँक खात्यांत 1,835 कोटी परस चड रुपया हस्तांतरीत करतले. लोकशायेंत मतभेद आसले तरी संविधान आनी लोकशाही विशीं सर्वोच्च निश्ठा आसूंक जाय अशें उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हळां. जिवितांत अध्यात्मिकताय आसल्यार आत्मीक थिराये सयत समाजाच्या हेता खातीर व्यापक आनी संतुळीत निर्णय घेवपाक मजत जाता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. लोकसभा आनी विधानसभेची वेंचणूक एकाच वेळार केल्यार प्रशासकीय कार्यक्षमताय वाडटली, खर्च उणो जातलो आनी देशाचे अर्थवेवस्थेक फायदो जातलो अशें एक राष्ट्र एक वेंचणूक हे संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी पी

सकाळच्या बरोबर सवर जाऊन 33 मिनटं आणि 3 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा आणि FM रेनबो सेवेंत ह्या खिणाक मैमोगाचो योगार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत. आगे बनो आज ह्या कार्यावळींत तुमकां आयकूंक दिता पंडीत रवी शंकर हांचे सतार वादन आणि तांणी आपल्या सतार वादनांतल्यान सादर केल्लो राग मियाकी मल्हार.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुम्ही ऐकत आले पंडित रवी शंकर यांचे सतार वादन आणि त्यांनी आपल्या सतार वादनातल्या सादर केलेलं राग मिया की मल्हार. आणि ऐकप्यानो हाच्या सांगताकच वेळ झालो असा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. ऐकूप्यानो एफ एम रेनबो सेवेन बरोबर सकाळच्या 7:05 ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान सोक्षेपी जावपी इंग्लिशीतल्यान खबरो आणि परतून मळूया 7:10 नमस्कार गोवा ह्या कार्यावळींत.

0: जी हाँ, हेलो, वेलकम, नमस्कार। तुम्हें ट्यून इन कराते हैं 105.4, दिस इज 105.4 मेगाहर्ट्ज़ सैंचर एफएम रेनबो, म्यूजिक करी ऑल योर्स, फुल आपके दिल से हमारे दिल तक। आणि आई कपनो ह्या कणाक तुम्ही असात वे तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमच्या मैथिली घेऊन आला तुमच्या खातीर। जी हाँ, ये सुबह कुछ और रंगीन बनाने के लिए नमस्कार गोवा ही कार्यावळ। आणि ह्या कार्यावळीचे तरेकवारचे सेगमेंट सुद्धा हांव ह्या कार्यावळीतल्यान तुमच्या खातीर घेऊन आयला। म्हणटकच चलात फुलयत आयची ही सकाळ आणि आयचो हो दीस, आस्वाद घेऊया तारेकवारच्या कार्यावळीचो। पण ह्या खेळात म्हणजे सांगतान आस्वाद घ्यात नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो। आणि कार्यावळीक सुरुवात करताना चलात, जी हां, सुरुवात करूया आयचो हो दीस एका पॉझिटिव्ह नोटाचेर। कारण असं म्हणतात की जर आम्ही खंयच्याय सात्विक किंवा बऱ्या पॉझिटिव्ह गजालींतल्यान दिसाची सुरवात करीत जाल्यार पुराय दीस आमचो पॉझिटिव्ह जाता। म्हणटकच चलात येता तुमच्या खाती आजच्या दिसाचो सुविचार, आजच्या दिसाचे विचार किरण।
1: लाल बहादूर शास्त्री भारताचे आदले प्रधानमंत्री।

ते म्हणतात, आपल्या देशाचं मोग आणि निष्ठा असप हाका दुसरो कसलोच पर्याय ना. देशाचेर मोग करता ते हे केन्नाच पळयनात की त्या बदला तांकां कितें मेळटलें. जगांतली सगळ्यांत सर्वश्रेष्ठ गजाल म्हळ्यार देश.

0: जी हां, जेन्ना ह्या सुंदर अशा पॉझिटिव्ह विचारांतल्यान, ह्या पॉझिटिव्ह थॉटांतल्यान तुम्ही दिसाची सुरवात करतात. आशा करता, आय होप की आयचो तुमचो दीस असोच सुंदर असो, जे हा सात्विक पॉझिटिव्ह वचचो आणि तुमच्या दिसाची हीच पॉझिटिव्हिटी अशीच मुखार वर्तनात. चला, तुमकां आयकून दिता नमस्कार गोवा ह्या कार्यावळींतलो मुखावेलो सेगमेंट, जो तुमकां भरतलो जे हा इतिहास के पन्नो में आणि जाणून दितलो की आयचो दीस आमच्या खातीर कितें खाशेलें अशें घेवन आयला. तो आगबेनो, जसो प्रत्येक मनीस, जशें हांव सदांच म्हणटा की खास आसता, तसोच प्रत्येक दीस सुद्दां खास आसता, कारण प्रत्येक दीस आपल्या वांगडा घेवन येता एक नवी गजाल, एक नवें खाशेलेंपण. म्हणटकच पळोवया आज इतिहास आमच्या खातीर आयच्या दिसांत कितें घेवन आयला तो आमच्या दिनविशेश ह्या सेगमेंटांतल्यान.
1: दिन विशेष.

12 जुलय दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. वर्स 1799 हे दिसा रणजीत सिंग हांणी लाहोर ताब्यांत घेतले आनी पंजाबचे सम्राट जाले. आयचेच दिसा तर आयचेच दिसा 1920 वर्सा पनामा कालव्याचे उद्घाटन जाले. 12 जुलय 1935 प्रभात फिल्म कंपनीचो चंद्रसेना हो मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित जालो आयचे दिसा. तर आयचेच दिसा 1961 वर्सा पानशेत आनी खडक वाजला ही धरणां फुटली आनी पुण्यांत पूर येवन सुमार 2000 लोक मरण पावले. आयचेच हे दिसा 1962 वर्सा लंडनांत मार्क्वी क्लबांत द रोलिंग स्टोन्स हाचो पयलो कार्यक्रम जालो. आयचे हे दिसा राष्ट्रीय कृषी आनी ग्रामीण विकास बँकेची स्थापना जाल्ली, नाबार्ड अशे ह्या बँकेक म्हणटा. 12 जुलय 1982 हे दिसा ह्या बँकेची स्थापना जाल्ली. 12 जुलय 1985 हे दिसा पी एन भगवती भारताचे 17वे सरन्यायाधीश जाले. तर अभिनेता दिलीप कुमार हांकां दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जालो तो दीस आयचो 12 जुलय 1995. आयचेच हे दिसा 1998 वर्सा 16व्या विश्व करंड फुटबॉल सर्तींत फ्रांसान गतविजेत्या ब्राझीलाचो 3-0 असो पराभव करून विश्व करंडक जिखलो. 1999 वर्सा आयचेच दिसा महाराष्ट्र भूषण हो पुरस्कार क्रिकेटपटू सुनील गावस्कर हांकां फावो जालो. कृशीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन हांकां टिळक पुरस्कार प्रदान केलो तो दीस आयचो 12 जुलय 2001. रोमन सम्राट जुलियस सीजर हांचो जल्माचो दीस आयचो. तर 12 जुलय 1817 हे दिसा अमेरिकन लेखक आनी विचारवंत हेनरी थोरो हांचो जल्म जाल्लो. संशोधक इस्टमन कोडेक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन हांचो जल्म आयच्या दिसाचो 12 जुलय 1854 वर्सांतलो. तर इतिहासचार्य वी का राजवडे हांचो जल्म आयचोच 12 जुलय 1863. नामनेचे दिग्दर्शक बिमल रॉय हांचो जल्म आयचो 12 जुलय 1909. ते भारतीय फिल्म दिग्दर्शक. दो भिगा जमीन, परिणीता, बिरजू बहू, देवदास, मधुमती, सुजाता, परख, बंदिनी अशा अनेक फिल्माची निर्मिती

जी हाँ, आप और हम भी संग चल रहे हैं. पण ह्या खेळाक ह्या सांगताक वेळ झालो आसा. दिवपाचो एक ल्हानसो विसव, कारण 7:25 FM रेनबो 7 तुमच्या खातीर आमी घेवन येतात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो, आणि उपरांत तुमची आमची परतून भेट जातली नमस्कार गोवा ह्याच कार्यावळींत 7:30 आयकत रावा 105.4 MHz FM रेनबो, घेवन येतात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो.

0: सरकारी यंत्रणा वेंचणुके संबंदीत कर्तव्यांनी व्यस्त जाता म्हणून परत परत वेंचणुको प्रशासन, शिक्षण, पर्यटन, गुंतवणूक, उद्देगीक उत्पादनाचेर परिणाम करता अशें तांणी नदरेखाडले. समिती आपलो अहवाल सादर करचे पयली देशभरांतल्यान मेळिल्ल्या सुचोवण्यांचेर विचार करतली अशें तांणी स्पश्ट केलें. शिक्षा विजन दिवचल तशेंच दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या फुडारपणाखाला आयज गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान सुवाळो आयोजीत केला. दिवचलच्या नारायण झाटये सभाघरांत हो सुवाळो जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून गोंय विधानसभेचे सभापती डॉ गणेश गांवकर हजर आसतले. मानाची सोयरी म्हणून प्राध्यापक स्नेहा म्हांबरे आनी हेर मानेस्त ह्या वेळार हजर आसतले. दिवचल म्हालान आषाढी एकादशी पंढरपूर पायी वारी करपाक काल पंढरपूर वचपाक पथकां भायर सरली. दिवचल म्हालान कारापूर, सरवण, मुळगांव, मेणकुरे आनी मये वाठारांतल्यान ही वारी सुरू जाली. दर एका वारकरी पथकाक राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मयचे आमदार प्रेमेंद्र शेट, दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये तशेंच कला आनी संस्कृती खात्याचे संचालक विवेक नायक हांणी पायी वारी खातीर पथकांक शुभेच्छा दिल्यो. ह्या वेळार सरपंच, हेर मानेस्त आनी मोठ्या संख्येन थळावे नागरीक हजर आशिल्ले. पणजी वेधशाळेच्या म्हणण्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 34° सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 26° सेल्सियस नोंद जाला. राज्यांत हलको ते मध्यम पावस पडूं येता. फिफा विश्वकरण सर्तीन आयज सकाळीं फ्लॉरिडाच्या मियामी स्टेडियमांत नॉर्वेचेर 2-1 अशी मात करून इंग्लंडान उपांत्य फेरयेंत पावल घालां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.
1: आयकूपेलो तुमकां.

0: जी हाँ, पुरतून एक फाउट माय मगाचं यो कार नमस्कार गोवा ह्या कार्यवेळी तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो, म्युझिकली ऑल यर्स, आपके दिल से हमारे दिल तक. आणि ह्या खेळा FM रेनबो सेवेतल्यान तुम्ही ऐकतात नमस्कार गोवा ही कार्यवळ. आगमनो नमस्कार गोवा ह्या कार्यमेत मुखावल्या सेगमेंटाकडे तुमकां व्हरतना, जी हां तुमकां आस्वाद दिता ह्या सुंदर अशा सेगमेंटाचो, जो जावन आसा आधारीत जी हां सप्तसुरांचेर, शास्त्रीय संगीताचेर. जर तुमकां सप्तसुरां मदीं म्हणात शास्त्रीय संगीतांत रुची आसा, तातूंत शिकपाक रुची आसा, जाल्यार हो सेगमेंट हम खास तुमच्या खातीर घेवन येतात पंडीत योगराज नायक. जी हां, बात कर रही हूं सप्तसूर ह्या सेगमेंटाची. सप्तसूर ह्या सेगमेंटांत आज तुमकां माहिती मेळटली राग बिहाग हाजेर आणि ह्या कार्यावळीचे, ह्या रागाचे लेखन संशोधन आणि निवेदन केले असा पंडित योगराज नायकांनी. चला तर आस्वाद घेऊया सप्तसूर ह्या आमच्या सेगमेंटाचो नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर.

तर ऐकूपनो ह्यो आशिल्ल्यो वीणा सहस्त्रबुद्धे आणि अर्थात त्यो गाताल्यो आयचो आमचो राग बिहाग. तर ऐकूपनो तुम्ही ऐकली ही जी बंदिश आशिल्ली कैसे सुख सोवे ही बिहाग रागाची एक पारंपरिक बंदिश खूप जुनी बंदिश तर तीच तुम्ही ऐकली. आता हांव तुमकां ऐकूंक दिता बिहाग रागांतलें एक सुंदर अशें नाट्यगीत. हें नाट्यगीत गायलां कुमार गंधर्वजीन आणि नाटक असा स्वयंवर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हांचे हे नाटक. आणि म्हाका खात्री असा की हे पद तुम्ही कितल्याशाच फावटी ऐकला असतले पण ह्याच्या फुडें हे पद ऐकतना तुमकां याद जातली बिहाग रागाची.

0: तर ऐकूबानो, हे आशिले कुमार गंधर्वजी आणि त्यांनी गायलो अर्थात आयचो राग बिहाग. तर ऐकूबानो, बिहाग ह्या रागान सातूय स्वर लागतात. हो संपूर्ण राग, हो राग बिलावल थाटान असा. आणि तुम्ही जाणातच की बिलावल जो थाट असा, हितून संपूर्ण म्हणजे सगळे सातूय स्वर असा, अर्थातच आमचे सप्तसूरही असतात. तर ऐकूबानो, सप्तसूर हाच्या बद्दल आमच्या जाणटेल्यांनी सुंदर अशें म्हणून दवरलां, तें म्हाका तुमकां सांगन दिसता. सा रे ग म प ध नी आणि परतून सा येता. तर सा म्हणजे कितें? तर सा म्हणजे समज, म्हणजे खंयच्याय गोष्टीची जेन्ना समज येता आपल्याक, समजुपाक लागता एखादी गोष्ट, तेका समज अशें म्हणटा. तर सा म्हटल्यार समज, रे म्हटल्यार रियाज. खंयचेय सूर स्वर साधना करपा खातीर रियाजाची अत्यंत आवश्यकता आसता. तर सा म्हणजे समज, रे म्हणजे रियाज,
1: ग म्हणजे ज्ञान. खरतर रियाजा उपरांत ज्ञान प्राप्ती जावप म्हणजेच ज्ञान.
0: तर सा म्हणजे समज, रे म्हटल्यार रियाज, ग म्हटल्यार
1: ज्ञान, आणि त्या उपरांत येता
0: म. म म्हटल्यार मध्यम, म म्हणजे माया. जेन्ना गंधार तुमचो व्यवस्थित लागता, म्हणजे जेन्ना तुमकां व्यवस्थित गावपाक किंवा वाजोवपाक येता, तुमची स्वर साधना व्यवस्थित जाल्ली आसता, तेन्ना आपसुकूच माया येता. म फाटल्यान येता प. प म्हटल्यार पंचम स्वर. प म्हणजे परमेश्वर. माया येता आसतनाच खंय तरी परमेश्वराची उमाळशीक लागता, आणि त्या दृष्टीन साधक आपलो रियाज करता. म्हणून प म्हटल्यार परमेश्वर. ताच्या फुडलो स्वर दैवत. दैवत म्हटल्यार ध. ध म्हणजे ध्यान. परमेश्वराची प्राप्ती करपा खातीर ध्यान करप असता. ते ध्यान कशे? तर स्वरातल्यान. ताच्या उपरांत येता निषाद. निषाद म्हटल्यार नी. नी म्हणजे निराकार, निर्गुण. म्हणजे ध्याना उपरांत जी एक स्थिती जाता, जी परमेश्वराची स्थिती तुमकां कळपाक लागता, ती निराकार निर्गुण अशी असता. आणि परतून सा येता. तर अशे सा रे ग म प ध नी सा. सा म्हणजे समज, रे म्हणजे रियाज,
1: ग म्हटल्यार ज्ञान, म म्हणजे माया,
0: प म्हणजे परमेश्वर, ध म्हणजे ध्यान, आणि नी म्हणजे निर्गुण निराकार. तर ऐकूबानो, असे हे आमचे सप्तसूर आणि त्यांचे स्वरूप. तर आयच्या विषयाकडे वळूया आम्ही. आयचो आमचो राग असा बिहाग. तर तुमकां ऐकूंक दिता एक सुंदरशे चित्रपट गीत. गुंज उठी शहनाई ह्या चित्रपटा खातीर लता मंगेशकर हांणी हे पद अतिशय सुंदर रितीन गायला. आणि ह्याचे संगीतकार असात वसंत देसाई. हातून जी शहनाई वाजयल्या, ती उस्ताद बिस्मिल्ला खान साहब हांणी वाजयल्या. तर तुम्ही जाणात असतले की त्यांच्या शहनाईन एक परमेश्वरी अस्तित्व असा असे म्हणतात. तर ऐकूया गुंज उठी शहनाई ह्या चित्रपटातले हे पद.

0: तर आयकपनो, आयच्या कार्यावळीन हांवें माझ्या परीन राग बिहागाची ओळख तुमकां करून दिवपाचो प्रयत्न केला. आशा करता तुमकां ही कार्यावळ आवडली आसतली. तुमकां देव बरो दीस दिवं, तुमचो सगळो दीस खूब खूब आणि खूब आनंदान वसूं अशेंच हांव देवा कडेन मागतां आणि आयची कार्यावळ सोंपयतां. तुमचो निरोप घेता.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: नमस्कार गोवा. ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकतले सप्तसूर ही कार्यावळ आणि आज सप्तसूर ह्या कार्यावळीतल्यान तुम्ही ऐकली माहिती राग बिहाग हाजेर. अकबेनो कार्यावळीचे लेखन, संशोधन आणि निवेदन केले पंडित योगराज नायक हाणी आणि हाजे सांगताकच वेळ झालो असा नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो.

वामन रघुनाथ शणै वरदेवाला उलकार आमचे शणै गोंयबाब आधुनिक कोंकणी साहित्याचे जनक आणि कोंकणी भास कोंकणी समाज कोंकणी अस्मिताय अशा कोंकणीच्या सर्वांगाचे साक्षेपी संशोधक कोंकणी भाषेक तिचे स्वाभाविक अशे हक्काचे स्थान प्राप्त करपाक निर्माण झाल्ले आधुनिक चळवळीचे आद्य प्रवर्तक.

कोकणी मुळावे पुस्तक, पवनाचे तपले, कोकणीची व्याकरणी बानावळ, झिलबा राणो, आल्बुकेर्कान गोंय कशें जिकले, कोकणी विद्यार्थ्यांक, भगवंताले गीत, बलीपत्तनाचो सोद आणि जादूचो जुवो ह्या देवनागरी लिपीतल्या पुस्तका भायर तांणी रोमी लिपीत साहित्य रचले. जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपियराच्या नाटकांचेर आधारित नाटकां बरयली. अशे हे शणै गोंयबाब. वामन रघुनाथ शणै वर्देवालावलकार 23 जून 1877 ह्या दिसा दिवचल गावात तांचो जल्म. 9 एप्रील 1946 ह्या दिसा तांकां मरण आयलें.

समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

सगळ्याची बरोबर 8 वाजून 23 मिनटं आणि 13 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आणि एफ एम रेनबो सेवेत ह्या खिणाक दिता माय मोगाचो योगार जिणेचे तरेकवार शरंग दाखोवपी कातारांच्या कार्यावळींत. आगमनो कातारांच्या कार्यावळीक सुरवात करतना तुमकां आयकूंक दिता मॅक आनंदी आणि सिल्वा सिस्टर्स हांणी गायिल्लें हें कातार मांगे मांगे.

0: शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लींतल्या पुसा कॅम्पसांत पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यावळींत वांटो घेतले. एक राष्ट्र एक वेंचणूक संबंधीत प्रस्तावीत विधेयकांची तपासणी करपी संयुक्त संसदीय समितीन गोंयांत 2 दिसांची चर्चा पुराय केली. अन्न सुरक्षेविशींच्या कागाळीवेल्यान एफएसएसएआयन स्विगी इन्स्टा माटाक 9 नोटीसी जारी केल्यात. इंग्लंडान 5वे आनी निमाणे टी ट्वेंटी मॅचींत भारताक 56 धावण्यांनी हरयलो आनी 5 मॅचीची माळ 4-8-0 अशा फरकान जिखली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी न्यूझीलंडाची आपली 2 दिसांची इतिहासीक भोंवडी सोपोवन भारतात परततात. 4 दशकां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यान न्यूझीलंडाक दिल्ल्या ह्या पयल्या भेटीक लागून द्विपक्षीय संबंधांक व्हडली चालना मेळ्ळी. ह्या भोंवडी वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी न्यूझीलंडाचे आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन उलोवप केले. भारत आनी न्यूझीलंडान आपल्या द्विपक्षीय संबंधांक धोरणात्मक भागीदारीचो दर्जो दिलो आनी मुखेल क्षेत्रांतल्यान साबार कबलाती आनी समजिकाय कबलातींचेर सयो केल्यो. हातूंत संरक्षण, पर्यटन, खेळ, आपत्ती वेवस्थापन आनी दुग्ध आनी पशुपालन ह्या क्षेत्रांचो आस्पाव आसा. ऑकलँडाच्या स्पार्क एरिनांत जाल्ल्या समुदाय कार्यावळ ही ह्या भेटीचे मुखेल खाशेलेपण आशिल्ले. तातूंत भारतीय समुदायाचे 10,000 मायज वांगडी हाजीर आशिल्ले. भारत आनी न्यूझीलंड हांचो फुडार एकामेकांकडे जोडिल्लो आसा आनी ह्या द्विपक्षीय वेपार कबलातीक लागून भारताच्या विकसीत देशा वटेनच्या प्रवासाक गती मेळटली अशें मोदी हांणी उपस्थितांक उद्देशून उलयतना सांगले.
1: हमने भारत न्यूजीलैंड संबंधों को स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के स्तर पर ले जाने का ऐतिहासिक निर्णय लिया है. इसके अंतर्गत हम हर क्षेत्र में स्पष्ट लक्ष्यों और ठोस परिणामों के साथ आगे बढ़ेंगे. इस वर्ष हमने रिकॉर्ड समय में फ्री ट्रेड एग्रीमेंट किया. इस उपलब्धि से दोनों देशों के उद्योगों, किसानों और युवाओं के लिए नए द्वार खुलेंगे.
0: ह्या वेळार प्रधानमंत्री लक्सन हांणी भारताचे वर्णन एक विश्वासू आमी कशे केले. न्यूझीलंडाच्या प्रगतीन भारतीय समुदायाच्या योगदानाची तोखणाय तांणी केली आनी प्रधानमंत्री मोदी हांच्या फुडारपणाचे कौतुक केले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज अहमदाबाद शारांत अहमदाबाद नगरपालिकेच्या 405 कोटी मोलाच्या वेगवेगळ्या जनकेंद्रीत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर बसयतले. ह्या कार्यावळी वेळार मंत्री आपल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघा खातीर महत्वाकांक्षी व्यापक वृक्षारोपण मोहिमेची सुरवात करतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी तरणाट्या पिळगेक ग्रंथालयाकडे जोडपाचे आवाहन केला आनी मनशाचे व्यक्तिमत्व घडोवपांत ग्रंथालयांची म्हत्वाची भूमिका अधोरेखित केली. ते काल नवी दिल्लीत जयप्रकाश नारायण भौशीक ग्रंथालयाचे उक्तावणा वेळार उलयताले.
2: The foundation of all activities that advance the nation comes from knowledge, from wisdom and from putting that wisdom into practice. And that knowledge comes only and only from libraries. I want to appeal to our younger generation. Once connect with a library, you will see an amazing refinement in your personality.
0: केंद्रीय शेती आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लींतल्या पुसा कॅम्पसांत पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यावळींत वांटो घेतले. ह्या वेळार ते देशांतल्या सुमार 17,000 वृक्ष मित्रांकडेन संवाद साधतले आनी सक्रीय भौशीक सहभागांतल्यान पर्यावरण संवर्धनाचे रुपांतर राष्ट्रव्यापी लोक चळवळींत करपाचे आवाहन करतले. वृक्षारोपण, उदकाचे संवर्धन आनी पर्यावरणीय पुनरुज्जीवन ह्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिवपी देशांतल्या सुमार सगळ्याच राज्यांतल्यान आयले वृक्ष मित्र ह्या कार्यावळींत वांटो घेतले. ह्या कार्यावळीचो एक भाग म्हणून शेती मंत्री पुसा कॅम्पसांत वांटो घेवपी वृक्षमित्रां सयत वृक्षारोपण करतले आनी एका 5वेचार भारता खातीर सामुहीक वचनबद्धतायेची पुष्टी करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान दोन्ही घटमूट करून भारत एक घटमूट स्वावलंबीन फुडारा खातीर तयार आशिल्ले संरक्षण दळ उभारता

0: 105.4 मेगाहर्ट्झ अंचर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफएम रेनबो सेवा. अगपेन एफएम रेनबो सेवेन काही खणातच तुमच्या खाती येतात कोकणीतल्यान प्रादेशिक माफ करात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांची भोवणी सोपली. न्यूझीलंडाचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सनाकडे सविस्तर उलवणी करून ते भारतात परततात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आज अहमदाबाद शहरात अहमदाबाद नगरपालिकेच्या 405 कोटी मोलाच्या वेगवेगळ्या जनकेंद्रीय प्रकल्पांचे उक्तावण करतले आणि बुनियादी फातर बसयतले. केंद्रीय शेती आणि

0: अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलां. ते काल विशाखापट्टणमांत आयएनएस महेंद्रगिरी ह्या 17A स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट उदेंत ताफ्यान आस्पावीत करपाच्या सुवाळ्यांत उलयताले.
1: समुद्र हमारे सिक्योरिटी के साथ साथ हमारे ट्रेड, हमारे व्यापार, हमारी सप्लाई चेन, हमारी एनर्जी सिक्योरिटी और हमारी इकोनॉमिक प्रोग्रेस की भी एक लाइफ लाइन. आज के समय में पूरी दुनिया की निगाहें इंडो पैसिफिक रीजन पर और इस क्षेत्र में भारत की भूमिका बहुत ही महत्वपूर्ण है. भारत इस पूरे इंडो पैसिफिक रीजन में एक नेट सिक्योरिटी प्रोवाइडर के रूप में, एक भरोसेमंद साथी के रूप में उभरा है.
0: केंद्रीय रेल्वेन आयटी मंत्री आश्विनी वैष्णव हांणी हैदराबाद शाराक एक मुखेल हायस्पीड रेल्वे हब म्हणून विकसीत करपाची येवजण जाहीर केल्या आनी ह्या शाराक पुणे चेन्नय बेंगलुरू कडेन जोडपी बुलेट ट्रेन कॉरिडॉराचो प्रस्ताव मांडला. हैदराबादांत एका उद्देगीक कार्यावळींत ते उलयताले. तांणी सांगले की हायस्पीड रेल्वे जाळ्याक लागून प्रवासाचो वेळ बरोच उणो जातलो आनी दक्षिण भारतांतल्या मुखेल आर्थिक केंद्रां मदीं कनेक्टिव्हिटी चड घटमूट जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या विजनाखाला भारताच्या एआय सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या विकासात हैदराबादची एक महत्वाची भूमिका असतली अशी केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव हांनी सांगले. हैदराबादात हायसी वरवीं आयोजित केल्या उद्देगिक फुडाऱ्यांच्या टाउन हॉल कार्यावळींत ते उलयताले. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव हांनी भारतीय आयटी क्षेत्राक सॉफ्टवेअर सेवा मॉडेलांतल्यान एआय एस अ सर्व्हिस मॉडेलाकडे वचपाचे आवाहन केले. लोकसभा आनी राज्य विधानसभांच्यो वेचणुको एकाच वेळार घेत जाल्यार राज्य वेवस्था बळकट जातली, खर्च उणो जातलो आनी देशाच्या अर्थवेवस्थेक चालना मेळटली अशें एक देश एक वेचणूक ह्या विशींच्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष आनी खासदार पी चौधरी हांणी सांगले. ते गोंयांत पत्रकारांकडेन उलयताले. चौधरी हांणी म्हळें, सगळ्या मुखेल राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करपी ही 41 वांगड्यांची समिती वेगवेगळ्या राज्यांच्या भोंवडी करून थंयचे सरकार, राजकीय पक्ष, संविधानीक जाणकार, नागरी समाज आनी हेर संबंधितांचे विचार जाणून घेता. गोंय हे ह्या समितीन भेट दिल्ले 9वे राज्य जावन आसा. भारतीय अन्न सुरक्षा आनी मानक प्राधिकरणान म्हळ्यार FSSAI अन्न सुरक्षा आनी मानक कायदो 2006 खाला कथीत उल्लंघन केल्ल्याच्या जायत्या गिरायकांच्या कागाळी उपरांत स्विगी इन्स्टामार्टाक 9 नोटीसी जारी केल्यात. FSSAI एका सोशल मिडिया पोस्टान सांगले, अन्न वेवसाय चालकाक सविस्तर स्पष्टीकरण आनी अनुपालन अहवाल सादर करपाचे निर्देश दिल्यात आनी तशें केले ना जाल्यार योग्य कायदेशीर कारवाय सुरू जातली. स्विगी इन्स्टामार्टा वरवीं प्राज सोपिल्ले, इबाडिल्ले, कुशिल्ले, दुशीत आनी हेर तरेन असुरक्षीत अन्न पदार्थांची पुरवण जाताली असो आरोप गिरायकांनी केला. भारतीय हवामान खात्यान फुडले 4-30 देशाच्या उत्तर उदेंत वाठारांनी घोग्यांनी पावस पडटलो असो अदमास उक्तायला. ह्या सुवातींनी जम्मू काश्मीर आनी लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाना, दिल्ली, उदेंत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा हांचो आस्पाव जाता. विम्बल्डन टेनिस सर्तीन काल राती लंडनात 21 वर्सां पिरायेच्या लिंडा नॉस्कोवान झॅक रिपब्लिकाच्या कॅरोलिना मुचोवाक 6-8-2, 5-8-7, 6-8-3 अशा सेटांनी हारून एकोडी गटान वस्तादपण मिळयले. मजगती दादल्यांच्या एकोड्या गटाच्या फायनलीन संवसारान पयल्या सुवातीर आशिल्ल्या जॅनिक सिनर आनी जर्मनीचो अलेक्झांडर झ्वेरोवा आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळा प्रमाण रातची 8:30 सुरू जावपाची आसा. इंग्लंडान 5व्या निमाणे T20 मॅचींत भारताक 56 धावण्यांनी हरयलो. अशे तरेन इंग्लंडान 5 मॅचीची माळ 4-8-0 अशी फरकान जिखली. एक मॅच पावसाक लागून रद्द करची पडिल्ली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडा ह्या 3 राष्ट्रांची भोंवडी सोपली. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज अहमदाबाद शारांत अहमदाबाद नगरपालिकेच्या 405 कोटी मोलाच्या वेगवेगळ्या जनकेंद्रीत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयादी फातर बसयतले. एक राष्ट्र एक वेचणूक संबंधित प्रस्तावित विधेयकांची तपासणी करपी संयुक्त संसदीय समितीन गोंयांत 2 दिसांची चर्चा पुराय केली. अन्न सुरक्षेविशींच्या कागाळी वेल्यान FSSAI स्विगी इन्स्टामार्टाक 9 नोटीसी जारी केल्यात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांच्यो 6:30.

0: सकाळची बरोबर 8:51 आणि 5 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि परतून एक पावट एफ एम रेनबो सेवा तुमका माय मगाचा योकार दिता जिणेच्या तरेकवार शरण दाखोवपी कांतारांच्या कार्यावळींत. चलात कांतारांचे कार्यावळीक मुखार व्हरतना तुमकां आयकूंक दिता आल्फ्रेड रोज आणि एम बॉयर हांची ही जुगलबंदी कोंकणीतल्यान हे कांतार बिकून मारतले.
1: हे जावन आसा एक खेरीत कांतार आमच्या क्रूनरांक जे हांवें घडलां तांणी म्हणून कांतारां दासांक आनी काजारांक कोंकणी भाशेन ज्या वरवीं कोंकणी भाशेकूय बरो मान मेळतलो आनी लोकांकूय बरें दिसतलें जेन्ना सगळे मुजग आनी क्रूनर जावन आसात गोंयकार. आयकात बिकूण मात्तेले जे म्हणटा एम बॉयर मजा सांगातान.

0: कितें म्हणूंक सोदताय
1: हांव जायतें म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणी घाता म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पयलो कितें सोदमताय तूं सोदमता इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा हसल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव रे इंग्लीश कित्याक सांगता डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हाट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज अंतोन जुआव फर्नांडीस
0: अरे वा
1: अरे
0: आणि चा चा चा
1: चा चा चा इज पेद्रो कायतान रोड्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमिंग इनास पियादाद पॉस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: इन इंग्लिश आय विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आय वॉन्ट यू टू सिंग इन कोंकणी आय चॅलेंज यू
1: यू चॅलेंज
0: मी थाउजंड
1: नॉट थाउजंड बट रुपीज
0: रुपीज एनी ऑलराइट स्टॉप द वर्ड

कभी कभी ह्या फिल्मातल्यान ही दोन गीतां तुम्ही ऐकली बॅक टू बॅक. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो. अगबेनो सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांचे कार्यावळीन जे तुमकां ऐकूंक मेळटा आज 1970s के दौर के गाणे. चलात तुमकां व्हरता मुखावेल्या फिल्माकडे. अगबेनो 182 मिनटांचें हें फिल्म जें रिलीज जाल्लें 27 ऑक्टोबर 1978 ह्या दिसा प्रकाश मेहरा प्रोडक्शन्सांत. प्रकाश मेहरा हांच्या निर्देशना खाला कादर खान हांणी बरयल्ल्या गाणयेक ऐकपनो. प्रकाश मेहरा द्वारा उत्पादित हें फिल्म जातूंत आमकां अभिनय पळोवंक मेळ्ळो. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राखी गुलजार, रेखा, रंजीत, अमजद खान हांचो आनी ह्या फिल्मांक संगीतबद्ध केल्ले कल्याणजी आनंदजी हांणी. अशें म्हणटात की ह्या फिल्माचें बजट अंदाजे 10 मिलियन्स आशिल्लें, पूण बॉक्स ऑफिसाचेर ह्या फिल्मान 279 मिलियन कमयले. जी हांव बात कर रही हूं मुकद्दर का सिकंदर ह्या फिल्माची. आनी ह्या पुरस्काराक जर ह्या फिल्मान जर आमी नोंद पळोवंक गेली जाल्यार 26व्या फिल्मफेअर पुरस्कारांत हांकां सर्वश्रेश्ठ फिल्म, तशेंच सर्वश्रेश्ठ निर्देशक, तशेंच सर्वश्रेश्ठ अभिनेता अशे खुबशे पुरस्कार फावो जाल्या. जे हा ह्या फिल्मा खातीर प्रकाश मेहरा हांकां सर्वश्रेश्ठ फिल्म आनी सर्वश्रेश्ठ निर्देशक हे इनाम फावो जाले, हो पुरस्कार फावो जालो. तशेंच अमिताभ बच्चन हांकां सर्वश्रेश्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार फावो जालो. जे हा द एंग्री यंग मॅन हांकां, तशेंच विनोद खन्ना हांकां सर्वश्रेश्ठ सहायक अभिनेता म्हणून पुरस्कार फावो जालो. तशेंच सगळ्यांत बरी नायिका म्हणून रेखा हांकां पुरस्कार फावो जालो. अकबेनो अशें हें फिल्म जी हा मुकद्दर का सिकंदर आनी ह्याच फिल्मांतल्यान येता हे दोन ट्रॅक्स बॅक टू बॅक. पयले सुवातेर किशोर कुमार गायता त्या फिल्माचो टायटल ट्रॅक जी हा मुकद्दर का सिकंदर, आनी उपरांत लता मंगेशकर, आशा भोसले आनी महेंद्र कपूर ह्या तिगांच्या आवाजान हें गीत प्यार जिंदगी है. आस्वाद घ्यात ह्या दोन गीतांचो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीत.

सकाळच्या 9 वर जाऊन बरोबर 37 मिनिट आणि 1 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आणि एफ एम रेनबो सेवेत ह्या खेळात तुम्ही आस्वाद घेतात सुंदर अशा 1950s लेकर 1980s के दौर के सदाबहार नगमो का जी हा सदाबहार ह्या कार्यावळीतल्यान. आणि आज ही कार्यावळ तुमच्या खातीर हांव घेऊन आला तुमचे होस्ट आणि दोस्त तुमचे मैथिली. आणि आम्ही उलयतात 1970s के दौर के फिल्मांच्या बद्दल और गानों के बारे में. 1970s आयकुप्यानो इस दौर में कभी कभी तशेंच मुकद्दर का सिकंदर ह्या फिल्मा सांगातच दिवार ह्या फिल्मांतली गीतां तुम्ही ऐकली. आता 1970s म्हळ्यार इस दौर में एक अशे फिल्म आयिल्ले जे हा यश चोप्रा हांच्याच निर्देशना खाला त्रिमूर्ती फिल्म प्रायव्हेट लिमिटेड हांच्या प्रोडक्शन कंपनी खाला सलीम जावेद हाणी बरयल्ली ही काणी जी हा शशी कपूर अमिताभ बच्चन नीतू सिंग निरुपा रॉय तशेंच परवीन बाबी इफ्तिखार मदनपुरी सत्येन कप्पू तशेंच मनमोहन कृष्णा हांचो अभिनय दाखोवपी आर डी बर्मन हाणें संगीतबद्ध केल्लें हें फिल्म 176 मिनटांचें जें रिलीज जाल्लें 24 जानेवारी 1975 सालांत. आनी पळोवंक गेलें जाल्यार ह्या फिल्मान 75 मिलियन बॉक्स ऑफिसाचेर कमयल्लें. बात कर रही हूं जी हां दिवार ह्या फिल्माची. आनी ह्या फिल्मांत आयकुप्यानो पळोवंक गेलीं जाल्यार 1976 सालांतल्या जर अवॉर्डांची आमी गणना करी जाल्यार ह्या फिल्माक ह्या वर्सान 1976व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सांत गुलशन राय हांकां बेस्ट फिल्म म्हणून अवॉर्ड फावो जाल्लो. बेस्ट डायरेक्टर हो अवॉर्ड फावो जाल्लो यश चोप्रा हांकां ह्याच फिल्मा खातीर. त्याच बरोबर शशी कपूर हांकां बेस्ट सपोर्टींग एक्टर हो खिताब फावो जालो. आनी त्याच बरोबर सलीम जावेद हांकां बेस्ट स्टोरी बेस्ट स्क्रीन प्ले बेस्ट डायलॉग हांच्या खातीर पुरस्कार फावो जाल्लो. सो ही आशिल्ली आमच्या ह्या फिल्माची थोडीशी माहिती. आणि आता माहिती उपरांत जी हां तुमकां आयकूंक दिता ह्या फिल्मांतल्यान दोन गीतां. पहिले सुवातेर किशोर कुमार आणि आशा भोसले हांचो जोड आवाज मैंने तुझे मांगा है ह्या गीता खातीर. आणि उपरांत जी हां किशोर कुमार आणि आशा भोसले हांचो

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला ला विपिसे हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

सकाळचे 10:16 आणि 47 सेकंद होत आहे. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. नमस्कार रसिकहो, एफ एम रेनबो वाहिनीत वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची, ज्यात समावेश आहे नाट्यगीतांचा, भावगीतांचा तसंच चित्रपट गीतांचा. सुरुवात करूया ह्या कार्यक्रमाला आणि कार्यक्रमात ह्या गीतांच्या श्रृंखलेला ऐकून नाट्यगीते. आणि नाट्यगीतांच्या ह्या वळेरीला सुरुवात करताना ऐकूया विद्याधर गोखले ह्यांची रचना. संगीतबद्ध केलं आहे हे नाट्यगीत नीलकंठ अभ्यंकर ह्यांनी. विश्वनाथ बागुल गात आहेत. स्वरसम्राज्ञी ह्या नाटकातील हे नाट्यगीत, कशी केलीस माझी दैना.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो वाहिनी आणि एफ एम रेनबो वाहिनीत रसिकहो वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात ऐकायची नाट्यगीतांची श्रृंखला. रसिकहो नाट्यगीतांच्या श्रृंखलेतील हे पुढील नाट्यगीत कृष्णाजी प्रभाकर खडीलकर यांची ही रचना. संगीतबद्ध करत आहेत भास्कर बुवा पखले आणि हीच रचना गात आहेत शोभा जोशी. द्रौपदी ह्या नाट्यातील हे नाट्यगीत मुदित सवतनाच या काना.

रसिक हो, तुम्ही ऐकत होतात मराठी गीतांच्या कार्यक्रमात नाट्यगीतांची ही शृंखला. आणि आता वळूया भावगीतांकडे. रसिक हो, भावगीतांच्या या गंधात ऐकूया हे पहिलं भावगीत. इलाही जमादार ह्यांनी लिहिलेलं हे भावगीत संगीतबद्ध केलं आहे भीमराव पांचाले ह्यांनी. आणि भीमराव पांचालेच गात आहेत हे भावगीत अंदाज आरशाचा.

रसिक हो अंदाज आरशाचा ह्या भावगीतानंतर येत आहे नितीन आखवे ह्यांचं हे भावगीत. संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके ह्यांनी. गात आहेत आरती आंकळीकर टिकेकर. ऐसे गावे गीत.

ऐसे गावे गीत रसिक हो ह्या भावगीतानंतर आता वळूया चित्रपट गीतांकडे आणि ह्या चित्रपट गीतांच्या श्रृंखलेत ऐकूया आई अंबे हे चित्रपट गीत दुर्गा म्हणत्यात मला ह्या चित्रपटातून.

रसिक हो दुर्गा म्हणत्यात मला ह्या चित्रपट गीतांनंतर पुढे ऐकूया देऊळ ह्या चित्रपटातील हे गीत देवा तुला शोधू कुठे.

रसिक हो देवा तुला शोधो कुठं ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. पुढे बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी.

फेम रेनबो छे वितरावणी 105 अंश 4 मेगाहर्ट्झ अंचेर तुम्ही ऐकत आहात तुमच्याच आवडीच्या तर एक वार कर्या होई 11 वाजून 7 मिनिटं झाल्यात सुगम संगीत

सुगम संगीताची ही कार्यावळ सुरू करताना डॉक्टर शकुंतला भरणे तुम्ही ऐकल्यात आणि गायले हे गीत उदय भैमरोहांचे. आणि आता दोतोर भिकाजी घाणेकार ह्यांचे हे गीत, गावपी कलाकार, परतून एकदा डॉक्टर शकुंतला भरणे.

चेहेगीत संगीत आणि आवाज डॉक्टर शकुंतला भरणी ह्यांचं. कार्यावळ पुढे वर्तना दुर्गा कुमार नावते, नारायण नावते ह्यांचे हे गीत.

कदा तो आवाज दुर्गा कुमार नावती हंसो नारायण नावती हंचा गीता उपरांत तेणी गायले हे गीत प्रकाश थळी हंचे आयकपेनो आमका सगळ्यांकूच जाय जायशें दिसपी हे आमचे भुरगेपण.

सुगम संगीताची ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान एफ एम रेनबो सेवेच्या वितरावणीत. या उपरांत गजानन मेस्त ऐकूया शोभा कुडतरकार हांचे हे गीत.

कृष्णा सिग्नापूरकर ह्यांनी गायले कार्या वयतले हे निमाणे गीत FM रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकले सुगम संगीत. आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्या ही वितरावणी असा FM रेनबो सेवेची तुम्ही ऐकता तुमच्याच आवडीची तर एक वार कार्यावळी. 12:05 जायत आयल्यात दिल्ली केंद्रावरल्या निवेशातल्या खबरो आम्ही सहक्षेपित करता. उपरांत कार्यावळींची रूपरेषा आणि 12:15 तालधरात फिल्मी संगीताचे ऐकत चित्ररंजन ऐकत राहत FM रेनबो.

FM रेनबोची वितरावणी 105 संस्चार मेघर्जांचेर आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 12 वरा जाऊन 10 मिनिटं जातात. कार्यावळींची ही रूपरेषा. तालधड्यात फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन कार्यावळींची ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12 वरा 15 मिनिटांचेर एक वर्जन 5 मिनिटांचेर असतली कातारां, तर 2 नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2 वरां 30 मिनटां सावन पयल्या सुवातेर जुकबॉक्स, 3 वरां 10 मिनटांचेर कंट्री म्युझिक, 4 वरां 5 मिनटांचेर आरजेस चॉईस आणि 5 वरां 10 मिनटांचेर पॉप टायम. मजगती 3 वरांचेर प्रायोजित कार्यावळांनी वितरायतात स्पायस. सांजवेच्या प्रसारणात 5 वरां 35 मिनटां सावन तरेकवार कार्यावळी पयल्या सुवातेर भावगीत रेनबो सांज 6 वरां 5 मिनटांचेर, 7 वरां 10 मिनटांचेर भाऊच्या बलकांव. हॅलो गोंयकारा कार्यावळीचो वेळ 8 वरांचो.

एफएम रेनबोच्या वितरावणीत तुमच्याच सांगतान फुडें वतना आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही वळख ह्या खिणाक म्हादय चॅनलाचेर सुरू आसा. अस्तुरी कार्यावळ आणि आयची कार्यावळ घेऊन येता यशस्विनी हे वळेरेंत गीता श्यामसुंदर कुणेकर हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत. 12:30 स्वरसंगम कार्यावळींत कातारा. कोंकणीतली योगाणी 5:30 घेऊन येता समाजात आशिल्लो चलो आणि चल्यामध्ये भेदभाव या विषयावेळे उलोवप. नाट्य संगीत 7:00 प्रादेशिक खबरो 7:20 जाल्या उपरांत चावडेर कार्यावळींत सुनिता सुधाकर गांवकार आणि सांगा त्यांनी सादर केली लोकांगीतां. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी सहक्षेपीत करता. पहिल्या सुवातेर 9:15 स्पॉटलायट रुपकाची राष्ट्रीय कार्यावळ 9:30 तर संगीताची अखिल भारतीय सप्तकी कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान रातच्या 10:00 तुमकां आयकपाक मेळटली. म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दिसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी तुमी आयकली. कार्यावळींची ही रुपरेषा.

ड्रीम गर्ल या फिल्मात किशोर कुमार आणि सांगा त्यांचं हो आवाज, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. तुम्ही ताल ठरल्या फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. परतून एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचेच संगीत ऐकूया. बॉबी फिल्मा खातीर शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर हांचे जोड आवाज.

श्रीकांतारेलाल हांचे संगीत तुम्ही ऐकली. बॉबी फिल्मातली ही गीतां लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग हांचे आवाज. 12:31 जातात. परतून एकदा मुखेल खबरो जाल्या उपरांत फिल्मी संगीत तुमकां ऐकपाक मेळटले. चित्ररंजन. 12:31 जातात. मुखेल खबरो.

नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आपली 3 राष्ट्रांची भोंवडी सोंपयली. यमनांत वचपी भारतीय नागरिकांचेर कांय अटी घालपी 2017 वर्साची अधिसुचोवणी विदेश मंत्रालयान फाटी घेतल्या. अन्न सुरक्षा आनी मानक कायदो 2006 खाला उल्लंघन केल्ल्याचो आरोप करून जायते गिरायकांनी कागाळी केल्या उपरांत भारतीय अन्न सुरक्षा आनी मानक प्राधिकरणान स्विगी इंस्टाग्रामाक 9 सुचोवण्यो जारी केल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज अहमदाबादेत नगरपालिकेच्या 405 कोटी मोलाच्या वेगवेगळ्या प्रकल्पाचे उक्तावण करून बुन्यादी फातर बसयतले. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लीच्या पुसा कॅम्पसात जावपी पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यावळीत वाटो घेतले. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आज लाडली बहना योजनेचा 48वा महिन्याळो हप्तो भिंड जिल्ह्यातल्या लहराज राज्य पावण्यावेल्या कार्यावळीत थेट हस्तांतरण करवरवी 1.25 कोटी वयर बायलांच्या बँक खात्यात 1,835 कोटी परस चढ रुपया हस्तांतरित करतले. हे आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

संगीतांतलो ध्रुवतारो म्हणून जो आवाज आमी वळखतात तो म्हळ्यार आशा भोसले. हांचो जन्म 8 सप्टेंबर 1933 वर्सा जाल्लो. तांचे घराणे संगीत हीच जीण मानून जगपी. वयाच्या 10 वर्सां सावन ती गायता. गोरी गोरी पान ते ऋतू हिरवा मेरेन तशेंच चंद्रिका ही जणू ह्या नाट्यगीता सावन ते खल्लास कंबक्त इश्क गीता मेरेन हो आवाज पावता. 1943 वर्सा माझा बाळ ह्या फिल्मांतल्यान आपली कारकीर्द तिणें सुरू केली.

स्वताक सिद्ध करपाचे एक व्हड आव्हान आशा भोसले हांच्या फुडल्यान आशिल्ले. लागी लागी 8 वर्सां तिणें संघर्श केलो. 1957 वर्सा रिलीज जाल्ल्यो नया दौर खऱ्या अर्थान एक नया दौर तिच्या जिणेंत घेवन आयलो. तुमसा नही देखा, हावडा ब्रिज, मेरे सनम, कश्मीर की कली अशा अनेक फिल्मांतल्यान हो आवाज आयकुप्या मेरेन पावलो. आर डी बर्मन हांणी संगीत दिल्ले पिया तू अब तो आजा ह्या गितांतल्यान आयकुप्यांक एक नवी आशा मेळ्ळी.

1981 वर्षा उमराव जान फिल्मातल्यान दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती में सारख्या गीतातल्यान नवाशाचे नवे रूप गजल गायिका आमच्या मुखार आयली. दिल चीज क्या है आणि मेरा कुछ सामान ह्या गीता खातीर तांका राष्ट्रीय पुरस्कार फावो जालो.

हिंदी वांगडा हेर प्रादेशीक भाषेन तिची कारकिर्द नवी मोडणां घेताली. मराठीन तिणें सुधीर फडके, श्रीधर फडके सारक्या संगीतकारा बरोबर काम करून आयकुप्यांच्या मनान आपले वेगळे अशे स्थान निर्माण केले. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे गीत तर तिणें एका हाती गावन दाखयले. 20 भाषांनी 13,000 वयर गीत गावपी गायिका म्हूण सन 2009 वर्सा

शास्त्रीय संगीत गजल सुगम संगीत कॅबरी अशा सगळ्या प्रकारांत सगळ्या अंदाजान हो आवाज आमच्या मेरेन आयज लेगीत त्याच नेटान पावता जिणेन खुबशा संकटांत तोंड दिवन दुखाचे कडू प्रसंग फाटी दवरून ती म्हणटा दुख को याद रखूंगी तो कैसे जमाने में आगे बढूंगी एक असो आवाज असो सूर असे व्यक्तिमत्व ज्याचे वर्णन करपाक शब्द लेगीत कमी पडटात ती म्हळ्यार आशा भोसले भारतीय संगीताचो इतिहास तिचे योगदान केन्नाच विसरचो ना

सौदागर फिल्मातल्या रवींद्र जैन हांणी बरोवन संगीतबद्ध केल्या आशा भोसले हांणी गायिल्ल्या ह्या गीता वांगडा सोंपता चित्ररंजन. एफएम रेनबोचे वितरावणी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान एफएम बँडाच्या 105.4 मेगाहर्झांचेर तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. एक वर आता जायत आयला. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता. याद आसुनी एक वर जावन 5 मिनटांचेर तुमकां ऐकपाक मेळटली कांतारां. ऐकत रावात एफएम रेनबो.

0: एफ एम रेनबोच्या वितरावणीत कातारांची कार्यावळ सुरू करताना तुम्ही ऐकले मीना रेबिंबस, प्रेम कुमार, पीटर आणि संगत्याने गायले पाद्री फिल्मातले हे गीत. आणि ह्या उपरांत एच ब्रिटॉन आणि सुकुरीन.
1: लेडीज अँड जेंटलमन, एंगेज युअर पार्टनर्स फॉर सोका डान्स.

0: इरिनियो आणि सांगते नि गायले रितीन बाय आणि आता आल्फ्रेड रोज आणि एम बॉयर
1: विकूण मातेले हे जाऊन असा एक खेरीत कांतार आमच्या कृणरांक जे हांवें घोळला ताणी म्हणून कांतारां दासांक आणि गाजारांक कोंकणी भाषेन ज्या वरवीं कोंकणी भाषेकूय बरो मान मेळतलो आणि लोकांकूय बरें दिसतले जेन्ना सगळे मुजग आणि क्रुनर जावन असतात गोंयकार. आयकात विकूण मातेले जे म्हणटा एम बॉयर मजा सांगातान.

0: कितें म्हणूंक सोदताय
1: हांव जायतें म्हणूंक
0: लोकांक तर कोंकणी गाता म्हळ्यार लोकां लागीं नाचोंक जाता
1: आरे तूं पयलो कितें सोदमताय तूं सोदमताय इंग्लीश कांतारा म्हणल्यार लोक इंग्लीश भाशेन नाचता म्हणून
0: डेफिनेटली लोक नाचता फॉक्स ट्रॉट चा चा चा असल बस स्टॉप
1: अरे फॉक्स ट्रॉटाक कोंकणी नांव रे इंग्लीश कित्याक सांगता डू यू नो द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी
0: व्हाट इज इट
1: द नेम ऑफ द फॉक्स ट्रॉट इन कोंकणी इज अंतोन जुआव फर्नांडीस
0: अरे वा अरे आणि चाचा चा
1: चा चा चा इज पेद्रो कायतान रोड्रिगीस
0: आणि बस स्टॉप
1: दुमिंग इनास पियादाग पोस्कोटो यू डोंट नो एनीथिंग
0: हाउ टू लिव इन इंग्लिश आई विल सिंग इन इंग्लिश द सेम सॉन्ग आई वांट यू टू सिंग इन कोंकणी आई चैलेंज यू
1: यू चैलेंज
0: मी थाउजेंड्स
1: नॉट थाउजेंड बट रुपीस
0: रुपीस एनी ऑलराइट स्टॉप द वर्ड

नमस्कार रसिक श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत एफ एम रेनबोच्या प्रसारणात नाट्यसंगीत.

श्रोते हो, नाट्य संगीत आपण ऐकता आहात FM रेनबोच्या प्रसारणात. कार्यक्रमाची ही सुरुवात होती वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या विद्याधर गोखले यांच्या पदानं. गोकुळचा चोर या नाटकासाठी संगीत होतं नीळकंठ अभ्यंकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ज्योत्स्ना भोळे विद्याहरण या नाटकासाठी, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं हे पद.

श्रोते हो ज्योत्स्नाभुळे यांचा स्वर. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या विद्याहरण या नाटकातील हे पद आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके ऐकूया. रामगणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकासाठी ही रचना.

0: सुधीर फडके यांचा स्वर, राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकातील हे पद आपण ऐकलं. एफ एम रेनबोच्या प्रसारणात नाट्य संगीत आपण ऐकत आहात. यानंतरचं पद काही क्षणातच. आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती.
3: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
4: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
5: 2 ते 2:30 या वेळेत
6: हा छंद जीवाला लावी पिसे.
3: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
4: एफ एम रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
5: एफ एम रेनबो,
4: संगीताची सप्तरंगी दुनिया.

विश्वनाथ बागुल यांचा स्वर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र या नाटकासाठी हे पद आपण ऐकलं. या गीताबरोबरच समाप्त होत आहे आजचा नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम. एफएम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. 2:30 आपण ऐकू शकाल कियाराच्या साथीनं पश्चिमी संगीत. आपला निरोप घेते मी चारुशिला. ऐकत रहा एफएम रेनबो.

شنات از مکل کبرو. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

सेकंद भाऊसा तुझ्या सांगतात आयताची सान सजोपा. ईश्वरावर प्रत्येक मनशाच्या अंगात अनेक कला असतात, फक्त आम्ही तसो सोदून त्यो विकसित करपाच्यो असतात ताची गरज आम्ही प्रत्येकान उक्तावपाक जाय. जाचे कडे कला ना असो मनीस मेळप खूप खूप कठीण, भोवच कठीण. चला तेशानो, कलेच्या ह्या प्रांगणात तुमकां सगळ्यांक येवकार आणि सुरवेक एक नदर आमच्या आयच्या दिसा वितरावपी आमच्या तरेकवार शाकार विचार.

श्रोते हो नमस्कार. सुरांच्या शब्दांच्या आणि भावनांच्या सुंदर संगमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रम सुरुवात या सुंदरशा गीतानं.

श्रोतेहो आकाशवाणी पणजी केंद्रावरून भावगीतांचा आपण आस्वाद घेतात. श्रोतेहो, भावगीत म्हणजे केवळ गाणं नव्हे तर मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला भावविश्वासाचा नाजूक असा आविष्कार. कधी प्रेम, कधी विरह, कधी निसर्ग, तर कधी जीवनातील अनुभवांना सुरांची साथ लाभते आणि जन्म घेतो एक अविस्मरणीय भावस्पर्शी क्षण.

श्रद्धेवर किती विलक्षण ताकद असते ना भावगीतामध्ये. काही गीते चेहऱ्यावर हसू फुलवतात, तर काही डोळे नकळत ओलावून जातात, तर काही आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतात. अशी ही भावगीतं आणि भावगीतांच्या पेशकशीत यानंतर श्वास गझल निश्वास गझल हे गीत. श्रोतेहो FM वाहिनीवरून आपण आस्वाद केलात भावगीतांच्या कार्यक्रमात. त्या सुंदर

श्रोत्यांनो, बरोबर 5:54 वेळ, बरोबर 5:58 कोकणी ठळक बातम्या. श्रोत्यांनो, भावगीत कार्यक्रमात शेवटची पेशकश. मित्रांनो, ह्या सुरेल प्रवासात यापुढेही अशीच अनेक अजरामर भावगीतं आपल्या भेटीला येणार आहे. प्रत्येक गीत एक नवी भावना, एक नवीन अनुभव आणि एक नवीन आठवण घेऊन येईल. दर रविवारी 5:35 भाऊसोबत भावगीतं ऐकायला विसरू नका.

श्रोते हो भावगीत कार्यक्रमात शेवटचं गीत आपण ऐकत आहात. आता काही क्षणातच कोकणीतून ठळक बातम्या आणि बरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या ऐकत रहा FM वाहिनी 105.4 MHz.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

जी हर्ष, तो हरिहरणांच्या आवाजातले हे गीत 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही असत भाऊ सांगतात. रेनबो साज हे आमचे कार्यक्रम मिक्स्ड वेग ऑफ म्युझिक. संगीताची वेगवेगळे अंग आमका आयचे कार्यवीत आमका अनुभव करचे असा इष्टांनो. आणि आणि आयचे कार्यवीत रेनबो साज हे कार्यवीत आमचे जीण शैली विषयी आमचे जिणे शैली विषयी आम्ही थोडीशी बातचीत करूया. ताजे पहिली जय हांचो हो आवाज.

जी हाँ दोस्तों, बरोबर सवारा 15 मिनट तो वे तुम्हें साथ भाऊ सांगा था 105.4 MHz FM रेनबो रेनबो सांस हे कारवित जय हांच्या आवाजात हे गीत आशिल्ले. आणि श्रद्धो आयज रेनबो सांस हे कारवित आम्ही उलयता मनशाची जीण शैली. इश्टानो जण एका मनशान आपले जिणेक शिस्त लावपाची खरी गरज असता, कारण शिस्त आशिल्लो मनीसूच कितें तरी मुखार करूंक शकता. एक म्हणजे आपलो वेळ फुकट ते वगळें ना, कारण शिस्तीक लागून वेळाचेर खूब अत्यंत म्हत्व उरता आनी ताची जाणविकाय प्रत्येक मनशाक आसता. देखून जिणेंत शिस्त ही अत्यंत म्हत्वाची.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने ओळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर।

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आनी न्यूझीलंड भेटेत जायत्यो कबलाती केले उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले. तीन राष्ट्रांच्या भोंवडेच्या पहिल्या पावण्यार प्रधानमंत्री मोदी हांणी इंडोनेशियाक भेट दिली. हे भेटीवेळार प्रधानमंत्र्यांनी इंडोनेशियाच्या प्रधानमंत्र्यांकडेन द्विपक्षीय चर्चा करून प्रगतीचो नियाळ घेतलो. दोनूय देशांमदी संरक्षण, म्हत्वाची आनी दुर्मीळ खनिजां, शेती, दर्यादेग सुरक्षा आनी अंतराळ ह्या मळार समजुकायेचे करार आनी कबलातींचेर आदान प्रदान जाले. आपल्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यार प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियेच्या मेलबर्नात वचून ऑस्ट्रेलियेच्या प्रधानमंत्र्या वांगडा तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वर्सुकी शिखर परिशदेंत वांटेकार जाले. ह्या भेटे खातीर ऑस्ट्रेलिया कडल्यान भारताक युरेनियमाची पुरवण करप शक्य जाले. तीन राष्ट्रांच्या भोंवडेच्या निमण्या पावण्यार प्रधानमंत्री मोदी हांणी ऑकलँडाक भेट दिली. ह्या भेटीवेळार भारत आनी न्यूझीलंडाच्या प्रधानमंत्र्यांनी भारत न्यूझीलंड रणनीती भागीदारी तयार करपाची घोषणा केली आनी 2030 मेरेन द्विपक्षीय वेपार दुपेटीन वाडोवपाचे ध्येय थारायले. पर्यावरणाची राखण करपा खातीर आनी शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हें खूब म्हत्वाचें अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां. नवी दिल्लीत वृक्षमित्र कार्यावळ आनी पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यावळीक संबोधीत करतना केंद्रीय मंत्री चौहान उलयताले. आयज पुराय संवसाराक हवामान बदल आनी संवसारीक उश्णतायेचो हुस्को निर्माण जाला अशें तांणी म्हणलें. 1880 सावन दर्याचें तापमान वाडत आशिल्ल्यान आनी हिमखंड वितळिल्ल्यान संवसारीक दर्याचे पातळेंत सुमार 20-23 सेंटीमीटर वाड

मगशनोश्री विठ्ठलाची वारी आषाढी एकादस लागी पोवता आणि गोयसावन जायत्यो वारकरी मंडळी सध्या विठ्ठलाचे फेटेक पंढरपूर हंगासर मार्गस्थ जाल्ले आसा अशा ह्या पाठवेचेर एक

जी हर सो आषाढी एकादशी निमतान जई थै वारी सद्या होताना आमका दिश्टी पडटा. गोयातल्यात कितलीशीच पथकां सद्या पंढरपुराचे भेटेक मार्गस्थ जाल्ली आमी पळयता. तांकां सगळ्यांक शुभेच्छा. इश्टांनो, आयज आमी रेनबो सांजे कार्यावळीत उलयता आमची जिणे शैली विशीं. इश्टांनो, एक गजाल आमी सदांच मतींत धरपाक जाय.

0: سسرت سرانچ ہے سترنگی سیمت ایکش پانچ او چار میگا ہر سفیم رین بو سوادی کا شکیتن سو تمہیں اسواد کے تلت رین بو سان سے کر ہوئے سورو استانی ہے کہ نک پہلی سنگلا تے پرمان ویزر آپ جا مکھیل خبران سو
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. विद्यार्थी हे खंयच्याय राज्याचे तशेंच देशाचे उदरगतीचे मुखेल आधारस्तंभ आसून देशाचे उदरगतींत ते मोलाचें योगदान दिवंक शकतात अशें सभापती गणेश गांवकार हांणी म्हळां. दुदाच्या सुधारीत खरेदी दराची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी भारतीय किसान संघान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. पर्यावरणाची राखण करपा खातीर आनी शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हें खूब म्हत्वाचें आसा अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां. कोंकणी लेखक संघाचे वतीन साहित्य तपस्वी सन्मान हो पुरस्कार नामनेचे साहित्यीक पुंडलीक नायक हांकां घोशीत जाला. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आनी न्युझिलंड भेटेंत जायत्यो कबलाती केले उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लींत परतल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांचे हस्तुकीं अहमदाबादेंत वेगवेगळ्या उदरगतीच्या प्रकल्पांचें उक्तावण जालें आनी बुन्यादी फातर बसयले. भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आतां 17 जुलय मेरेन वाडयल्या. आनी खेळांत संवसारीक करंड फुटबॉल सर्तींत काल रातीं नॉर्वे आनी इंग्लंड पंगडां मदीं जाल्ले खेळांत इंग्लंडाच्या पंगडान नॉर्वेचेर 2-1 गोलान जैत मेळयलां जाल्यार अर्जेंटिना आनी स्विझर्लंड पंगडां मदीं जाल्ल्या क्वार्टर फायनलीच्या खेळांत अर्जेंटिना पंगडान स्विझर्लंडाचेर 3-1 गोलान जैत मेळोवन सेमीफायनलींत पावल दवरलां. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.
0: जी हां, सो वेलकम बॅक. कारवीत मुखार सरतान एक गीत आशा भोसल्यांच्या आवाजात बरोबर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी उपरांत भाऊच्यो बालकांव.

जी हरसो आशा भोसले यांच्या आवाजातल्या ह्या गीता सांगतात तुमचं भाऊ तुमच्याकडे सगळ्याकडे निरोप मागता आईच्या रेनबो सांज हे कार्यक्रमात. मास्टरनं रेनबो सांज हे कार्यक्रमात काय सुवादिक अशी गीता तुमकां ऐकूंक मेळटली मेळ्ळी. आता 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि उपरांत 7:10 सावन भाऊचे पालखाव.

जी हाँ दोस्तों, नमस्कार, आदाब, अनि योकार, 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो भाऊच्या बलकाव सहभागी जायत भाऊच्या बलकावान आमच्या संगाताक शेअर करात तुमच्या मनातल्यो भावना.

0: आमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर आसा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंयकारा.

सो सुंदर से गीत स्वीकार किया मैंने या फिर मकातील लता मंगेशकरांच्या आवाजातलं एक गीत असं. आता बरोबर 7:20 म्हणजे कोकणीतल्या प्रादेशिक खबर ऐकू म्हटलं, त्याच्या उपरांत 7:30 भाऊ तुमच्या सांगत असलं भाऊच्या वलकावा.

0: करची अशी मागणी भारतीय किसान संघान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. शेतकारांक थाकाय दिवपा खातीर वेळ वगडाय नासतना ही सुधारीत दर लागू करची अशे संघटनेन मुखार म्हळा. सरकारान गायच्या दुधाच्या खरेदी दरांत लिटरा फाटल्यान 6 रुपया आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरांत लिटरा फाटल्यान 10 रुपया वाढ जरी जाहीर केल्ली असली तरी त्याची अजून मेरेन अंमलबजावणी झाली ना. ताका लागून दूध उत्पादक शेतकऱ्यांक अर्थीक फटको बसता अशें अखिल भारतीय किसान संघाचे अध्यक्ष के साई रेड्डी हांणी पत्रकार परिशदेंत उलयतना सांगलां. ह्या वेळार संघटनेन राज्यांतल्यो शेत जमनी बिल्डरांच्या ताब्यांत वचपा संदर्भांत हुस्को उक्तायलो. शेती खातीर गरज ती जमीन तिगोवन दवरपा खातीर सरकारान ठोस उपाय येवजण्यो आंखच्यो आनी शेत जमनीचे हेर कारणा खातीर जावपी रुपांतर आडावचे अशें आवाहन तांणी केलां. भारतीय किसान संघान राज्याच्या अमृतकाळांत कृशी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करची अशी मागणी तांणी केल्या. कृशी खात्यान शेतकारां खातीर गरजेच्यो येवजण्यो प्रभावीपणान राबोवच्यो तशेंच धोरणांचो प्रत्यक्ष लाव शेतकारां मेरेन पावोवचो अशें संघटनेन मुखार म्हळां. खेरीज संजीवनी सहकारी कारखानो परतून सुरू करचो अशी मागणी संघान मुखेलमंत्र्यां कडेन केल्या. साखर कारखानो परतून कार्यान्वीत जाल्यार ऊस उत्पादक शेतकऱ्यांक व्हड थाकाय मेळटली आनी गांवगिऱ्या वाठारांत रोजगाराच्यो संदी निर्माण जातल्यो अशें भारतीय किसान संघान पत्रकार परिशदेंत सांगलां. पर्यावरणाची राखण करपा खातीर आनी शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हें खूब म्हत्वाचें आसा अशें केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां. नवी दिल्लींत वृक्ष मित्र कार्यावळ आनी पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यावळींत मार्गदर्शन करतना केंद्रीय मंत्री चौहान उलयताले. आयज पुराय संवसाराक हवामान बदल आनी संवसारीक उश्णतायेचो हुस्को निर्माण जाला अशें तांणी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. 1880 सावन दर्याचें तापमान वाडत आशिल्ल्यान आनी हिमखंड वितळिल्ल्यान संवसारीक दर्जाचे पातळेंत सुमार 20 ते 23 सेंटीमिटर वाड जाल्ल्याचें तांणी सांगतना म्हळां.
1: वर्तमान दर से अगर ग्रीन गैसों का उत्सर्जन जारी रहा, वनों की कटाई, प्रदूषण और प्राकृतिक संसाधनों का अत्यधिक दोहन जारी रहा तो 2050 तक पृथ्वी को गंभीर पर्यावरणीय, आर्थिक और सामाजिक चुनौतियों का सामना करना पड़ेगा.
0: 1900 वर्षाच्या तुळेंत धर्तरेचें सरासरी तापमान सुमार 1.5 अंश सेल्सियस वाडलां ही हवामानांतल्या बदलाची गंभीर शिटकावणी दिवपी लक्षण आशिल्ल्याचें चव्हाण हांणी सांगलें. कोंकणी लेखक संघ ज्येश्ठ साहित्यिकांक साहित्य तपस्वी हो सन्मान दिवन भोवमानीत करता. हे आदीं साहित्य तपस्वी हो पयलो पुरस्कार वडील साहित्यीक महाबळेश्वर सैल हांकां भेटयल्लो. अंदू वर्साचो हो दुसरो साहित्यीक तपस्वी सन्मान ज्येश्ठ साहित्यीक पुंडलीक नारायण नायक हांकां घोशीत केला. साहित्य तपस्वी सन्मान भेटोवपाची कार्यावळ फाल्यां सोमारा 13 जुलयाक सांजेच्या 5 वरांचेर वळवय पुंडलीक नायक हांच्या घरा जातली. ह्या वेळार तांकां मानपत्र, शाल, श्रीफळ आनी लेखक संघाचे वतीन ल्हानशी थैली भेटोवन तांचो भोवमान करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: अखिल भारतीय कोंकणी परिशदेच्या स्थापन दिसाचे आयज परंपरीक दिवली पेटोवन उक्तावण जालें. ह्या वेळार माचयेर साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत शरदचंद्र शणै, परिशदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य, मानाचे सोयरे टायटस नोरोना, भांडरी हेनरी मेंडोन्सा, मारिया लिमा हाजीर आशिल्लीं. उक्तावणा उपरांत टायटस नोरोना हांणी आपले विचार मांडले जाल्यार अनंत अग्नी हांणी मानपत्राचें वाचन केलें. ह्या वेळार साबार मानेस्तांचो भोवमान जालो. तातूंत मोहन मंजुनाथ शेट, कृष्णमुर्ती वामनाचार्य, प्रशांत हुलेकार, व्यंकटेश प्रभू, जेम्स डिसोजा हांचो भोवमान जालो. ज्येष्ठ नाटककार पुंडलीक नायक हांकां माधव मंजुनाथ शानबाग जीवनसिद्धी पुरस्कार भेटयलो तो हेनरी मेंडोन्सा हांणी स्विकारलो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलायन अर्ज करपाची तारीख आतां 17 जुलय मेरेन वाडयल्या. हे आदीं ही तारीख 10 जुलय अशी आशिल्ली. भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयान जारी केल्ल्या परिपत्रका

0: जी हाँ दोस्तों, सुंदर शिकीत आशा भोसले आणि कुमार सानू यांच्या आवाजात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो तुम्ही असात भाऊ सांगतात भाऊच्या बालकवन आणि भाऊच्या बालकवन ह्या खेळात पोया आमच्या सांगतात कोण सहभागी झाल्यात ते. हॅलो
1: हॅलो
0: हां नमस्कार
1: नमस्कार हा दत्ताराम शेटकर रेग्युलर कॉलर जांभारी सानोलीचा.
0: येस दत्ताराम बाब, एक गझल सध्या सुंदरते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. सध्या होय सध्या वारकरी नामस्मरण अभंग भजन कीर्तन करत ज्ञानोबा तुकारामचो गजर करीत विठ्ठल भक्तीत तल्लीन झाली पथका गोयातल्या पंढरी रायाच्या भेटेक सुरू झाले असा. सो त्या अनुषंगात तुमचे मत हाय तुमचे मत त्याविषयी
1: त्याविषयी आज पिढी चढ गरज असा.
0: हाय
1: पहिली भक्ती करपाची हे कोणा सांगपा नाका आशिल्ले, जाणटेले सांगताले. आयची पिढी मातशी व्हावत गेल्या आणि तांकां लागून जी ही ही करप जावं देवाचें कार्य काम करप ही चड गरजेचे. तांच्या मुखार एक समजवपाक जाय की बाबा देव एक आसा अशें समजोवपाक

0: एक तांकां एक शक्त जाय
1: हय
0: आनी हें चालू केले शिवाय तांकां शक्ती येवची ना
1: बरोबर
0: आनी भुरग्या भरभराट वयतले
1: बरोबर
0: त्या खातीर ही ते चड गरज आसा. पयली सांगपाची गरज नासली, त्या
1: हय
0: घरा कडेन सांगला सुद्दां आयकताले.
1: पूण
0: आतां
1: शेतकरी
0: मातशें भुरग्यां मातशें आपले आपले आपलेच खरें आपलेच खरें अशें म्हणपाचें सवंय आसा.
1: हय पूण आमी जेन्ना एक नदर माळी जाल्यार समतेचो संदेश दिवपी ही पथकां सद्या जात धर्म श्रीमंती गरिबी असो कसलोच भेदभाव नासता. पूण आयज आमी पळयता की जे जाणटेले आसात पूण तरणाटे माणकुली भुरगीं लेगीत ह्या दिंडीत सहभागी जातात. कितलीशीं स्कुलां आसा, हीं स्कुलां आयज लेगीत ह्यो वारी जे वारीक वता आनी ही पथकां आमच्या साखळेंत श्री विठ्ठल मंदीर आसा थंय सुद्दां आषाढी एकादी दिसा जायती पथकां स्कुलांतल्यान लेगीत येता.
0: हय, आनी ही बरी गोश्ट आसा आनी अशीच चालू दवरपाक जाय की आमी चालू दवरल्यार मुखार भुरगीं चालू दवरतली.
1: हय, सो एक गजल तुमचे कडल्यान खंयचो एक
0: वेटूचा हरिनामाचा गजल.
1: हय
0: हो गजल
1: तुमी म्हणीत जाल्यार बरें दिसतलें म्हाका.
0: विटूता गजर हरिना माता जेंडारो इला विटूता हरिना माता जेंडारो इला विटूता गजर हरिना माता जेंडारो.
1: येस सुंदर शिकी, थँक्यू वेरी मच. आणि खयचे गीत तुमकां दिवया किनाक
0: अंदाज फिल्मात कहना जरूरी है लता मंगेशकर
1: उदित नारायण अलकायाग अलकायाग दी. यस यस डेफिनेटली देता. ओके
0: ये गीत मुझे सकले आयको पैकेट.
1: थैंक यू सो स्वीट ऑफ यू.
0: आणि थोडे आकाशवाणी कडे बदल माची बोलपा जाय की आकाशवाणी तुम्ही आता बोलता तुम्ही आकाशवाणी ऐकू जाय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती ऐकू जाय.
1: बरोबर
0: काही निवेदक किती करता खळार मळाची सर्याव असा सांगता कल्लार दार म्हणतात प्रभाकर कार्यकर प्रभाकर केरकर म्हणतात
1: अरे
0: आणि भोपाळी दंपरलाय
1: बरोबर बरोबर बरोबर थोडीशी
0: प्रेक्षक असा की बारीकपणे ऐकत
1: बरोबर
0: प्रेक्षक
1: राईट राईट डेफिनेटली तुमची डेफिनेटली डेफिनेटली घालता. ओके
0: भोपाळी दंपर बरी दिसना
1: बरी सना अजिबात बरी सना
0: आणि खळार मळा ही त्याच्यावर सांगणार असा सगळ्यांची कल्लार मल्लार मला म्हणून जायना.
1: बरोबर बरोबर
0: शब्द बाबा केरकर प्रभाकर कार्यकर म्हणजे सगळ्यांना खबर असा
1: प्रभाकर
0: एकट्या प्रभाकर केरकर म्हणलं हो केरकर खंयच्यान आयलो हा तिथून पडलो.
1: ओके ओके सो चुकी खातीर खूप माफी मागता आणि तुमच्या आवडीचे गीत
0: थँक्यू.

0: जी हर सुंदर सावा सुंदर से गीत आहे, सुंदर से संगीत आहे, सजील हे गीत आहे. गीत एकदा मुखार सगळ्या मुखार वेलो कॉल आमच्या संगताक पळया कोण असा तो. हॅलो हॅलो हॅलो माशा हो कॉल मिस जाल्लो आसा. कायदेसो संगीताच्या मैफिलीन एक सुंदरशी गीत दिसला ह्या खिणाक आसा तुमचे बसत सागर ह्या फिल्मा खातीर किशोर कुमार आणि लता मंगेशकर. माशाच्या पहिली हो अनेक कॉल येता पळय आमच्या संगता कोण आसा तो. हॅलो हॅलो हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार, कोण उलयता? येस सदन बाब, कशें आसा? व्हेरी गुड. खंयचे गीत जाय सांगात?
1: सॉरी
0: हा हा सतन, खंयचे गीत जाय? ओके या, थँक्यू. सांगतात आणि मला शोले या फिल्मातले गीत

तुमची सांज आनिकूय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा. हॅलो गोयकारा.

0: आयताची सफर भाऊ शबालवादली सफर आणि सफर आमच्यान सोपयता 7:58 स्टुडिओतल्या घरात झाले आसा. ऐकून रावात आमच्यो कोंकणीतल्यो खबरो आणि आमच्यो मुखेल खबरो जातकच बरोबर 8 वरांचेर हॅलो गोंयकारा कोंकणी संगीताची पेशकश ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. विद्यार्थी हे खंयच्याय राज्याचे तशे देशाचे उदरगतीचे मुखेल आधारस्तंभ असून देशाचे उदरगतींत ते मोलाचे योगदान दिवंक शकतात अशें सभापती गणेश गांवकार हांणी म्हळां. दुधाच्या सुधारीत खरेदी दराची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी भारतीय किसान संघान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. पर्यावरणाची राखण करपा खातीर आणि शाश्वत फुडाराची खात्री करपा खातीर झाडां लावप हे खूप महत्वाचे असा असे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि म्हणा. कोकणी लेखक संघाचे वतीन साहित्य तपस्वी सन्मान हो पुरस्कार नामनेचे साहित्यिक पुंडलीक नायक हांका घोषित केला. अखिल भारतीय कोकणी परिषदेचो स्थापणूक दीस आयज मनयलो. हे कार्यावळींत मोहन मंजुनाथ शेठ, कृष्णमुर्ती वामनाचार्य, प्रशांत हुलेकर, वेंकटेश प्रभू, जेम्स डिसोजा आणि पुंडलीक नायक हांचो भोवमान झालो. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर ऑनलायन अर्ज करपाची मुजत 17 जुलय मेरेन वाडयल्या. गोंय सरकाराचे कला आणि संस्कृती खाते, मार्शेलचो सम्राट क्लब आणि साखळेच्या रवींद्र भवनाच्या जोडपालवान गोमंत रंगभूमी दीस मनयलो. आणि खेळांत संवसारीकरण फुटबॉल सर्तींत काल राती जाल्ल्या क्वार्टर फायनलीच्या खेळांत इंग्लंडान नॉर्वे पंगडाचेर 2-1 गोलान जैत मेळयला, जाल्यार अर्जेंटिना पंगडान स्विझर्लंड पंगडाचेर 3-1 गोलान जैत मेळयत सेमीफायनलीच्या खेळांत पावल दवरला. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.
0: सो वेलकम बॅक 105.4 MHz FM रेनबो. आयताची सांज भाऊ तुमच्या सांगाताक हॅलो गोयकारा कार्यावळ कायकिणातच.

0: Hello, sir, Karavit. Hello, koi kara Karavit mukhalo text, mukhalo mess call. Boy, ab jisanga tha kona sa to. Hello.
1: Hello, Babu.
0: Yes, namaskar, bhai. Kaise sa?
1: Bari to koi.
0: Sam ko fit and fine.
1: खूप
0: दिसांनी नाही आमचे थोडेसे संडे प्रोग्राम जे आशिले पळय ते न्यूज ऑन AIR ॲप असा पळय ताजेर वताले आणि आमची कॉमेंट्री आम्ही लाईव्ह दिताले अशी भानगडी झाली तर खूपशा लोकांना दिसताले की आमची कार्यवाही ना आमचं लिओ बाप सुद्धा आमकां टेक्स्ट करताले की कार्यवाही वाजयना पण आमची कार्यवाही हो न्यूज ऑन AIR ॲप असा ताजेर वताल्यो या सो किती दिसते आयज स्पेशल दिसते किती आशिले
1: आज स्पेशल म्हणजे काय ना आज फ्राईड राईस केलं फ्राईड राईस वेज घालून वेजिटेबल घालून
0: अरे आता तू किंग फिश मिक्स करू ना
1: तिथून ओन्ली एग मिक्स केला आणि काय ना
0: पण किंग फिश फ्राईड राईस बी येतात तो सहता का
1: नाही माडू फिश
0: अच्छा सध्या किंग फिश बी काय ना निघो बाय नुसते नुसते बंदी असं
1: आता नुसते वगैरे बंद केला ना येतो तुमचे काय काय सजमन आहे चालले
0: पण तुम्ही पुरुमेत करता
1: पुरुमेत करता ना मी सॉल्ट फिश प्रॉन्स सुकी सुंगटा खाऱ्याचो पारा
0: ओके व्हेरी गुड ना दोरपाक जाय पाऊस चढ पडत नाही जाल्यार भायर सरपाक मेळना न्ही गो
1: ना ना वय
0: ताका लागून कशी घेत जाय पाय तुका
1: म्हाका कांदार बी आग्रेलो बी
0: तू नसताना येस डेफिनेटली
1: हे कांतारा सगळे आमच्या गोच्यान भेटयता आणि तू काय भेटयता
0: थँक्यू व्हेरी मच देव बरे करू ओके
1: बरी तुम्ही सगळी
0: परफेक्ट फिट अँड फाईन थँक्यू बाय या
1: इन्शाल्ला म्हणजे तुमच्या सगळ्या

जी हाँ, स्वागतिलो डिस्कोर्स हांच्या आवाजात लेही गीत आशिल्ले. 8:24 आणि 24 सेकंद जातात. तुम्ही असतात हॅलो गायकार आहे कारवीत भाऊ सांगता. कारवीतलो मुख्य लटेस्ट कार्मो फ्रॉम UK आयको मक्ता एक कातार जसिन वाज हाच्या आवाजातले जेहातले बांगडे. सो कार्मो बाब, तुझ्या आवडीचे गीत जसिन वाज हाचा आवाज रोखडोच तुमचे वेळ पावतलो. कार्यावेळीतलो मुखावलो मॅसेज आमच्या वेळी पावता. गजाली हे गीत आयकूंक मागपी आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातलें हे गीत आसा. आनी हे गीत आयकूंक मागपी हो टॅक्स्ट जावन आसा, हॅलो भाऊ नमस्कार, हांव फादर फ्रांसीस फेर्नांडीस फ्रॉम थिवी सावन. उपकार करून गीत आयकुपाक दियात. गीताचें नांव जावन आसा गजाली, गावपी आल्फ्रेड रोज. आनी आमी दुसऱ्यांच्यो खबरो करून वॉट्सॲपल्यान जायते फावटी दुसऱ्याचे वाऱ्यार घातला ते आमचो ते आमकां गमना. द बेजीक प्रिंसिपल इज दुसऱ्यांनी आमकां खेळ वा ना ते आमी दुसऱ्यां सिवे करूंक फावो ना. फॉर एग्जाम्पल खबरो, सदांच दुसऱ्यांच्यो बरें उलयात आनी तांची सदांच बरें करुया, आमची सदांच बरें जातलें. थँक्यू. आनी हो टॅक्स्ट जावन आसा फादर फ्रांसीस फेर्नांडीस. फादर थोडोसो वयर सकयल म्हाका दिसता जालो आसतलो वाचपाक, थोडोसो न्ही खुबसो जालो आसतलो, पूण चुकी खातीर हांव पयलींच क्षमा मागतां. दोनूय गितां बॅक टू बॅक सुरवेक बांगडे झेलाचे आनी ताच्या उपरांत गजाली जसिन वाज आनी उपरांत आल्फ्रेड रोझ.

कार्यक्रमातलं मुखावलं टेक्स्ट मोगाळ भाऊ देवरी सांत गावणे तर हा निकोलास मोंते केश येथावून आयगो मगता गीत आयले म्हण चिटी आयल्यात म्हण चिटी गीत गावपी एंथनी सेन आंतोनेत आणि बेटी नाज आणि हे गीत हा भेटयता सदांच

जी फक्त आणि फक्त 15 मिनिटांवर इले आमची कार्यवाही सोपवपाक मुखावलो टेक्स्ट भाऊ प्लीज आपणें गिरायक उभारती जॉय रोज आणि आंतोनियो तांच्या आवाजात आणि हो टेक्स्ट धाडपी आल्फर डिसोजा फ्रॉम चिपळे पैंगे. आल्फर बाब तुझे खातीर वेचला जॉय रोज आणि आंतोनियो तांच्या आवाजात एक सुंदरशें गीत रोखडेंच तुमकां आयकूंक मेळटलें. ताच्या उपरांत मुखावलो मॅसेज प्रदीप गावस फ्रॉम मोर्जे आमकां आमचे कडेन आयकूंक मागता. आमी दोगे शेजारी हे गीत आयकूंक मागता आनी हे गीत ते डेडिकेट करूंक सोदता स्पेशली टू सगळे आयकुपी ताचे फ्रेंड्स आनी युनिवर्साचेर जे जे आमचे कार्यवाही आयकता तांचे पासून. प्रतिभाब थँक्यू व्हेरी मच सुंदरसो मॅसेज धाडल्या. तूं म्हणटा की आमी सगळे एकमेकांक शेजारी बरें रावपाक जाय. सगळ्यांत पयलीं कितेंय प्रॉब्लेम कोणाच्या घरांत कितेंय प्रॉब्लेम जाले आसत जाल्यार शेजारी पावता. येस शेजार धर्म अत्यंत म्हत्वाचो. देखून शेजारी शेजारी सदांच गुणी आसपाक जाय दुखेस्त आसचे न्ही आनी एकमेकाच्या दुखान सदांच ते सहभागी जावन एकमेकांक सुखान दवरपाचो तांच्यांनी यत्न करपाक जाय. मुखावलो टेक्स्ट एस जानकी हांकां श्रद्धांजली दिवपी एक गीत जिवीत आमचें अशें ह्या आल्बमांतलें 1971 ह्या वर्सा रिलीज जाल्लें हें गीत आयकूंक मागीर हो टेक्स्ट श्याम सुंदर हाचे बसत हें गीत हांव वेचलां ह्या उपरांत. सो दोन गितां ह्या खिणाक बॅक टू बॅक तुमचे खातीर आयकात 105.4 MHz FM रेनबो. हॅलो गोंयकारा ही कार्यावळ

0: आगो कोणान जायती सदां इच्छीत गोडी म्हाका रूच आयल्या खांग तुमची शिरा पुरी
1: आगो
0: कोणान जायती सदां इच्छीत गोडी म्हाका रूच

ताजो सोस मना काय पन्न देखून मन लागना करू काम व दन आगो नणी कशी जाऊ पण बरं आसा कण मुग ताजो सोस मना काय पन्न देखून मन लागना करू काम व दन आगो नणी कशी जाऊ पण बरं आसा

मार्शलांक कार्यावळींतलो मुखावलो टॅक्स्ट जावन समाखाक कातार आयकुपाक दी लॉरी त्रावासोहाचे रझाराचे कोट आनी हे कातार हांव भेटयता मिसेस सुनिता परवर दवरली मिस क्लारा फातिमा दिक्रूज आनी फामील आर्लेम राय तेजवरी एफ एम आयकल्यान जे एफ एम आयकतल्यान आनी हो टॅक्स्ट धाडपी जावन आसा मिस्टर आंतोनियो कामिलो फेर्नांडीश फ्रॉम अस्नोरा बार्देल. आंतोनियो बाब थँक्यू वेरी मच सुंदर सो टॅक्स्ट धाडला तुवें आमचे पासत. बेने कुलासो फ्रॉम वास्को आयकूंक मागता एक गीत पांयचे कोश्ट गावपी बाब पिटर. सो इश्टानो संगीताचे मैफिलेन तुमचो निरोप घेतना निमणे सुवातेर वेसला एक गीत खासा तुमचे पासत आयकत रावत 105.4 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबो बरोबर 9 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटलें न्यूज एट 9. संगीताचे मैफिलेन तुमचो भाऊ तुमकां म्हणटा आदेवस.

दोस्तों बरोबर रची 9 वरात जायत आयिल्ली आसा 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेडियो तुमी आशिल्ले भाऊ सांगता हॅलो गोंयकारा कोंकणी संगीताची पेशकशी तुमकां सगळ्यांक तुमच्या आवडीची गीतां आमी दिवपाचो यत्न केल्लो आसा तुमचे सगळ्यांचे टॅक्स्ट कॉल्स हाचे पासत आमी मनासावन दिलगी आमचे आभार व्यक्त करता सॉरी आभार व्यक्त करता आनी नेक्स्ट संडे हे म्हणसर तुमचो भाऊ तुमकां वाडटा आदी.